समाधोनि अनंत जीवनी दिने अनंत ब्रह्म नैमनि अनंत जीवनी दिने अनंत ब्रह्म नैपनि मसीर जना जगाउँथे तपाईकै कमानमा स्वदेश मारमाउँथे तपाईकै मानमा